परमेश्वर बनत बनाई फिर डोलत कतहु नाही। साचे साहिब स्यो मन मानिया

चिंता सगल विनाशी कर कृपा अपनो कर लीना मान वसया अविनाशी ताको विघ्न ना को लागे